0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेणू फोणी 90.4 FM KLE कनसो आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 26 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. ज्याच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या जीवनात समाधान सदैव असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. सेनेगाली जहाज गॅम्बियाच्या किनारपट्टीवर कोसळले आणि त्यामध्ये किमान 1000 लोकांचं निधन झालं. घटना आजचीच आहे. साल होतं 2002. कॉर्कर्ड विमानाने अटलांटिक महासागर विक्रमी वेळात पार केले तेही आजच्याच दिवशी. वेरा चक्रीवादळ आल्याने जपानला धडक देणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळात किमान 4580 लोकांचं निधन झालं. कोरियन युद्ध झाल्याने उत्तर कोरियाच्या सैन्याकडून संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने सिओल शहर पुन्हा ताब्यात घेतले. दिवस होता आजचा. स्वदेश अभिमानी रामकृष्ण पिल्लई त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेश अभिमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले. दिवस होता आजचा. फ्रान्सिस ड्रेक यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. मनमोहन सिंग भारताचे 13वे पंतप्रधान यांचा जन्म आजचाच. विजय मांजरेकर क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. देवानंद 6 दशकांच्या कारकिर्दीत 100 अधिक चित्रपटात काम करणारे भारतीय अभिनेता लेखक दिग्दर्शक व निर्माता पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक यांचाही जन्म आजचाच आहे. मणिलाल नतुभाई त्रिवेदी अष्टपैलू लेखक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू धोणी 90.4 FM KLE कनसो भक्तिमय सकाळ.

श्रोतेव, पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचे प्रतीक होय. आकाशातील पूर्ण चंद्र आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात अंधाराचे क्षण आले तरी प्रकाशाची शक्यता सदैव असते. आपल्या मनातही कधी चिंता, दुःख, राग किंवा निराशेचे ढग जमा होतात, पण ध्यान, प्रार्थना, सकारात्मक विचार आणि चांगल्या कृतींमधून आपण पुन्हा मनात प्रकाश निर्माण करू शकतो. आज पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे स्मरण करूया. आपले आई वडील, आजी आजोबा आणि पूर्वज यांनी आपल्याला दिलेली संस्काराची शिदोरी ही आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. त्यांनी दिलेले चांगले संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांच्या प्रती खरी कृतज्ञता होय. आज स्वतःला एक प्रश्न विचारूया, माझ्या पुढच्या पिढीला मी कोणते चांगले संस्कार देणार? प्रामाणिकपणा, दया, सेवा, पर्यावरणाची काळजी आणि माणुसकी ही मूल्ये आपण पुढे नेली तर आपले जीवनही अधिक अर्थपूर्ण होईल. हे होते आजचे आध्यात्मिक विचार. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

तुम्ही सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. कामातील अडचणी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी वेळ द्या. वृषभ रास, आर्थिक बाबतीत संयम ठेवा. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. मिथुन रास, नवीन कल्पना आणि विचारांना चालना मिळेल. संवादातून चांगले संबंध निर्माण होतील. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंददायी राहू शकते. मनातील भावना योग्य पद्धतीने व्यक्त करा. सिंह रास, जबाबदाऱ्या वाढू शकतात. नियोजन आणि संयम यांच्या मदतीने कामे व्यवस्थित पूर्ण करा. कन्या रास, अभ्यास, लेखन किंवा नियोजनाशी संबंधित कामात एकाग्रता वाढेल. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहाराशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद होऊ शकतो. वृश्चिक रास. एखाद्या महत्वाच्या विषयावर निर्णय घेताना घाई करू नका, संयम तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. धनुरास. नवीन ज्ञान आणि अनुभव मिळवण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा शैक्षणिक विषयांमध्ये रस वाढू शकतो. मकर रास. कामातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा, अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. कुंभ रास. सामाजिक संबंध वाढतील, तुमच्या सर्जनशील विचारांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटची मीन रास. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गाच्या सहवासात काही वेळ घालवा. कुटुंबाकडून चांगला आधार मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. एस व्ही रामणन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार यांची आज पुण्यतिथी. राम फाटक, गायक व संगीतकार यांची पुण्यतिथी आजच. विद्याधर गोखले, लेखक, उर्दू शायर, संपादक व राजकीय नेते यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. हेमंत कुमार, गायक, संगीतकार आणि निर्माते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक यांची पुण्यतिथी आजच. उदय शंकर, भारतीय नर्तक व नृत्य दिग्दर्शक, भारतीय शास्त्रीय लोक आणि आदिवासी नृत्यांचे आधुनिक संमिश्र रूप लोकप्रिय करणारे, पद्मविभूषण, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त, संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप, देसी कोतम्मा यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथी. आणि जाता जाता श्रोतेव, आजचा दिवस आपल्याला दोन सुंदर गोष्टींची आठवण करून देतो. पर्यावरणाच्या आरोग्य आणि भाषेची विविधता. आपल्या भारतातही अनेक भाषा, बोली आणि समृद्ध साहित्य परंपरा आहेत. भाषा वेगळी असली तरी भावना एकच असते माणुसकीची. म्हणून प्रत्येक भाषेचा आदर करूया, मातृभाषेचे जतन करूया आणि इतर भाषा शिकण्याचीही उत्सुकता ठेवूया. निसर्गाचे रक्षण करा, भाषांचा आदर करा आणि माणसाशी प्रेमाने वागा. यातूनच सुंदर समाजाची निर्मिती होते. याचसोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच. पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेळधोनी 90.4 FM KLE कळसू. सप्टेंबर महिना म्हणजेच राष्ट्रीय पोषण महिना म्हणून आपण साजरा करतो. सदृढ शरीर, निरोगी मन आणि आनंदी जीवन यासाठी योग्य आणि संतुलित आहार किती महत्वाचा आहे याबद्दल जनजागृती करण्याचा हा विशेष महिना. चला तर मग पोषणाचं महत्व जाणून घेऊया आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प करूया. मी आहे तुमच्यासोबत मनीषा आणि या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असणार आहे डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मला इथे बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. आजचा जो विषय आहे तो आहे न्यूट्रिशन, ज्यालाच आपण पोषण असे म्हणतो. तर पोषण म्हणजे काय? तर आपण दररोज आहारामध्ये विविध प्रकारचं अन्न घेत असतो. मग कुठलंही अन्न का? अन्न म्हणजे पोषण का? तर नाही. ज्या अन्न पदार्थातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, ज्या अन्न पदार्थातून शरीराची वाढ होते, जे आपल्या शरीराकरता लाभदायक आहे, आपण त्याला पोषण किंवा न्यूट्रिशन असं म्हणतो. मग हे न्यूट्रिशन म्हणजे काय आणि कुठल्या आहारातून आपल्याला योग्य प्रकारचं न्यूट्रिशन मिळतं आणि त्याचा उपयोग काय, तर ते आपण बघणार आहोत. नेमकंही पोषक तत्वे, आता पोषक तत्वे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बरेचसे अन्न घटक येतात की जसे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स आणि चरबी, हे देखील शरीरासाठी लाभदायक असे पोषक तत्व आहे. तर आता आपण कुठलं कुठलं पोषक तत्व कशा प्रकारे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे आणि ते आपल्याला कशातून मिळणार आहे आणि ते का आवश्यक आहे ते आपण बघणार आहोत. आता हे जी शरीराची, आपण जसं मी म्हटलं की अगदी आईच्या गर्भात असल्यापासून ते माणूस मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जो जीव आहे त्याला पोषक तत्वाची गरज असते. तर जसं आता जसं म्हटलं की मी जीवांचं व्हिटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, ही आवश्यक अशी पोषक तत्वे आहेत. तर त्याचा उपयोग कसा होतो? जसं उदाहरणार्थ जीवनसत्वे किंवा ज्याला आपण व्हिटॅमिन्स असं म्हणतो, हे व्हिटॅमिन्स जे आहे हे परत दोन प्रकारचे आहे, ज्याला आपण एक फॅट सॉल्युबल जे चरबीमध्ये विरघळतात आणि एक वॉटर सॉल्युबल जे आपण जे नॉर्मल पाणी घेतो त्याच्यामध्ये विरघळून आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो किंवा शरीर त्याचा उपयोग करू शकतो. तर आता ही कुठली कुठली आहेत आपण ते बघूया. तर ही जी व्हिटॅमिन्स आहेत, ही जी आहे एकतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत अशी उपयोगाची आहे. अगदी अगदी आपण म्हणतो ना की अल्पतः अगदी मायक्रो ह्याच्यामध्ये आपल्याला लागतात, पण ती अतिशय आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की फॅट सॉल्युबल, तर फॅट सॉल्युबल कुठले आहेत? व्हिटॅमिन ए, डी, ई, के. आणि जे वॉटर सॉल्युबल जे आहेत ते व्हिटॅमिन B1 पासून ते व्हिटॅमिन B12 पर्यंत हे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन ए जे आहे हे जसं सगळ्यांनाच माहिती असेल की व्हिटॅमिन ए जे आहे डोळ्यांचं उत्तम आरोग्य राखण्यासाठी, जर चष्मा नको असेल किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल किंवा आपल्याला, जसं रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय की कुठलाही आजार आहे, आता नॉर्मल सीझनल जसे आजार आहेत, सर्दी, खोकला किंवा कधी कधी कुठले संक्रामक आजार येतात जसं निमोनिया आहे, कोरोना, आता कोरोना आता खूप मोठी गोष्ट झाली, पण जे साधे जे आजार आहेत की एखाद्या व्यक्तीला झाले की पटकन दुसऱ्या व्यक्तीला होतात, हे आजार पटकन होऊ नये आपण त्याला रोगप्रतिकार शक्ती असं म्हणतो. तर ह्या आजारापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन ए आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता हे व्हिटॅमिन ए कशामधून आपल्याला मिळू शकतं? तर सगळी प्रकारची फळे आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्याच्यातून सगळे प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळतात, पण विशेषतः व्हिटॅमिन ए हे पपई, चिकू, कलिंगड, आंबा, गाजर, टमाटे आणि जसं मी म्हटलं सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि अंडे यातून व्हिटॅमिन ए मिळतं. समजा जर व्हिटॅमिन ए हे आपल्या शरीरात कमी पडलं किंवा त्याचे काही कारणाने आपण ते घेतलं नाही तर काय होऊ शकतं? आपल्याला पटकन थकवा येऊ शकतो, वारंवार सर्दी, खोकला यांसारखे आजार होतात, झोप व्यवस्थित होत नाही, विनाकारण वजन कमी व्हायला लागतो. काही व्यक्तींमध्ये खूपच, आपण ज्याला म्हणतो ना खूप प्रमाणात डेफिशिएंट किंवा खूप प्रमाणात जर कमी असलं तर अशा व्यक्तींना रात अंधळेपणा, म्हणजे रात्रीतनं अंधत्व येणे किंवा रात्रीमध्ये न दिसणं असे प्रकार होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, काही लोकांमध्ये निमोनिया यांसारखा देखील आजार होऊ शकतो. हे झाले व्हिटॅमिन ए च्या बाबतीत. आता आपण दुसरं जे व्हिटॅमिन बघतोय जे आहे व्हिटॅमिन B1. आता व्हिटॅमिन B1 जे आहे हे एक मुळातच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा कुठल्याही संक्रामक आजारांपासून पटकन वाचवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच व्हिटॅमिन B1 जे आहे ते बऱ्याच वेळेस तुम्ही जर असं ऐकलं असेल की काही व्यक्तींमध्ये की विनाकारण त्यांचं डोकं दुखतं, म्हणजे चष्म्याचा नंबर बरोबर आहे, आहार व्यवस्थित आहे, पण विनाकारण डोकं दुखतं, थोडंसं बाहेर गेलं की डोकं दुखलं, थोडंसं तणाव आला की डोकं दुखलं, सतत डोकेदुखीचं कारण असतं. बऱ्याचशा ठिकाणी ह्याचा रिझन सापडत नाही किंवा याचं कारण सापडत नाही की का त्या व्यक्तीचं डोकं दुखतं. तर व्हिटॅमिन B1 जर कमतरता असेल तरी पण सतत डोकं दुखू शकतं. तर हे जे व्हिटॅमिन B1 जे आहे हे आपल्याला मिळतं सगळे, जसं मी म्हटलं की सगळे प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, विशेषतः बदाम, गहू, वटाणे, सगळ्या प्रकारच्या डाळी, मासे, दूध आणि अंडे ह्याच्यातून व्हिटॅमिन B1 मिळतं. जर जसं मी म्हटलं, जर व्हिटॅमिन बी जर कमी झालं किंवा याची डेफिशियन्सी झाली तर त्या व्यक्तीला सतत चक्कर येऊ शकते, थोड्या थोड्या वेळाने फिरल्यासारखं होऊ शकतो, त्यांचा फोकस कमी होतो, विशेषतः अभ्यासामध्ये एकाग्रता कमी होते, सतत चिडचिडेपणा होऊ शकतो आणि डोळ्यासमोर अंधार येते. आता दुसरं जे विटॅमिन बघणार आपण आहोत आहे विटॅमिन बी टू. जसं मी म्हटलं की बी वन मुळे जसं डोक्याचा सतत डोकोदुखीचा सतत त्रास होतो, तसं विटॅमिन बी टू जर कमी असेल तर आपण म्हणतो ना की नखे माझे फार टिसूळ आहेत, जरा काय झालं की लगेच तुटतात, केसांचा जर कलर असा भुरळ असा झालेला आहे, गडद काळा असा नाही आहे, तर हे विटॅमिन बी टू कमी असल्याची लक्षणं आहे. त्याच्यामुळे डोकेदुखीचा पण त्रास होऊ शकतो, डोळ्यांना पण त्रास होऊ शकतो, केस आणि त्वचा जे आहे त्यांच्यावरती त्वचेलावरती पुरळ येणं म्हणा किंवा त्वचेसंबंधीचे आजार देखील विटॅमिन बी टू च्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतात. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सर सारख्या भयंकर आजारापासून विटॅमिन बी टू मुळे आपलं रक्षण होतं. त्याच्यामुळे विटॅमिन बी वन आणि बी टू किंवा विटॅमिन बी चे सगळे स्तोत्र हे आपल्या अन्न घटकामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. तर हे मिळतात कशापासून? तर हे मिळतात लाल मिरची, किसमिस ज्याला आपण मणुके देखील म्हणतो, मांसाहारी जर म्हटला तर मटन, चिकन, मासे आणि अंडे आणि दही, याच्यामध्ये विशेषतः विटॅमिन बी टू असतं. जर विटॅमिन बी टू जर आपल्या आहारात कमी पडलं किंवा याची डेफिशियन्सी झाली तर डोळ्यांमध्ये जळजळ, नजर कमी होणे, ओठांमध्ये जळजळ, जिभेला फोडा येणे, कानाच्या मागच्या बाजूस सतत खाज येणे हे विटॅमिन बी टू कमी असल्याचे लक्षण आहे. त्याच्यानंतरचे जे विटॅमिन येतात ते आहे विटॅमिन बी थ्री. विटॅमिन बी थ्री हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर हृदयाचं कार्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर विटॅमिन बी थ्री तुमच्या आहारामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. जर विटॅमिन बी थ्री जर आपल्या आहारात जर नसेल तर आपण ज्याला पाल्पिटेशन असं म्हणतो, पाल्पिटेशन म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्याच हृदयाचे ठोके ऐकू येतात, त्याच त्याला धडधड ऐकू येते, त्याला आपण पाल्पिटेशन असे म्हणतो. सतत उलट्या येणे, खाज येणे, पोटाच्या खालच्या बाजूमध्ये दुखणे, चक्कर येणे यांसारखे आजार विटॅमिन बी थ्रीच्या डेफिशियन्सीमुळे किंवा विटॅमिन बी थ्री कमी असेल तर असे आजार होऊ शकतात. आता विटॅमिन बी थ्री कशामध्ये आहे? भुईमुग, सूर्यफुलाच्या बिया, वाटाणे, बीन्स, सिमला मिरची आणि मांसाहारी जर म्हटलं तर चिकन, मटण आणि मासे, याच्यामधनं विटॅमिन बी थ्री हे मिळतं. नंतरचे विटॅमिन आपण बघतोय ते आहे विटॅमिन बी सिक्स. हे बी सिक्स जे आहे हे जसं बी वन टू बी टू आहे हे जसं आपण बघितलं की संक्रामक आजारापासून दूर ठेवण्यासाठी विशेषतः उपयोग होतो, पण विटॅमिन बी सिक्सचा जो उपयोग आहे तो हा रक्तवाहिन्यांचं कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विटॅमिन बी सिक्सचा उपयोग होतो, ज्यांना अॅनिमिनिया आहे म्हणजे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, रक्ताचं प्रमाण कमी आहे, रक्तासंबंधीचे कुठले जे आजार आहेत त्यांनी विशेषतः विटॅमिन बी सिक्सचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय डोळ्यांचं आरोग्य देखील विटॅमिन बी सिक्समुळे चांगलं राखलं जातं. जर विटॅमिन बी सिक्स जर कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये काय लक्षणं दिसू शकतात? तर ओठ फुटणं, जिभेला सूज येणं, रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, हातपाय सतत दुखणे हे विटॅमिन बी सिक्स डेफिशियन्सीचे लक्षणं आहेत. हे याचे पण स्रोत सेमच आहे किंवा ह्याच्यामधूनच हे मिळतं, जसं दूध, मासे, गाजर, वटाणे, केळी, अंडी आणि चिकन, ह्याच्यातून विशेषतः विटॅमिन बी सिक्स मिळतं. त्याच्यानंतरचे जे आहे विटॅमिन बी फाईव्ह. विटॅमिन बी फाईव्ह जे आहे हे जेव्हा हार्मोनमुळे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण होतो, विशेषतः वयामध्ये येणारे तरुण आणि तरुणी ह्यांच्यामध्ये प्रचंड हार्मोन्सची खालीवर झालेले असतात किंवा प्रचंड हार्मोन्स हे डेव्हलप होत असतात, अशामुळे प्रचंड स्ट्रेस येऊ शकतो किंवा प्रचंड चिडचिडेपणा होऊ शकतो ह्या काळामध्ये. शिवाय हार्टचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी विटॅमिन बी फाईव्ह घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 17 ते 21 वर्षातील सगळ्या तरुण तरुणींनी विटॅमिन बी फाईव्ह त्यांच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर विटॅमिन बी फाईव्ह जर आपल्या आहारात कमी असेल तर डोकं दुखणं, शांतपणे झोपणं येणं, पोट दुखणं, उलट्या होणं, भूक मंदावणं, भूक न लागणं, स्ट्रेस येणं, विनाकारण नैराश्य येणं यांसारखे आजार होऊ शकतात किंवा यांसारखी लक्षणं दिसू शकतात. हे कशामधून मिळतं? विटॅमिन बी फाईव्ह हे सूर्यफुलांच्या बिया, डाळ, सगळ्या प्रकारच्या डाळी, मांसाहार म्हटलं तर चिकन, मासे आणि अंडी, याशिवाय जसं मी म्हटलं सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि सगळ्या प्रकारच्या फळांमधनं विटॅमिन बी फाईव्ह हे मिळतं. नंतरचं जे विटॅमिन आहे ते विटॅमिन बी सेव्हन आहे. विटॅमिन बी सेव्हन जर आपल्या शरीरात कमी पडलं तर शरीरावरती पुरळ येणं, डाग येणं, वांग येणं यांसारखे प्रकार दिसू शकतात. आणि ह्याचं जर कमतरता जर झाली तर बोटाची नखं कमकुवत होणं, केस गळू लागणं, स्ट्रेस, डिप्रेशन वाढणं, रक्त कमी होणं किंवा अशक्तपणा येणं हे बी सेव्हन डेफिशियन्सीची लक्षणं आहे. हे कशामधनं मिळतं? तर बदाम, पालक, भुईमुग, केळी आणि मासे आणि सगळे प्रकारचे मटण आणि चिकन ह्याच्यामधनं विटॅमिन बी सेव्हन मिळतं. आता सगळ्यात महत्वाचं, जनरली कोणी पण डॉक्टरकडे गेलं की सगळ्यात महत्वाचा सल्ला जो दिला जातो की विटॅमिन बी ट्वेल्व चेक करा, किंवा बी ट्वेल्व सगळ्यांनाच माहिती आहे की हिमोग्लोबिन कमी असलं, रक्त कमी असलं की बी ट्वेल्व ची इंजेक्शन घ्या, बी ट्वेल्व च्या गोळ्या चालू करा. सगळीकडे प्रचलित असं विटॅमिन बी ट्वेल्व कमी म्हणून काही जरी झालं की बी ट्वेल्व कमी आहे असं सांगितलं जातं, पण बी ट्वेल्व जर कमी झालं ऍक्च्युअलमध्ये शरीरामध्ये तर काय होतं? तर सगळ्यात पहिल्यांदा शरीरामध्ये थकवा जाणवतो, शरीरामध्ये ऊर्जा कमी आहे, कशा काही करण्यासाठी उत्साह राहत नाही, हे विटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. अशा व्यक्तीला भूक कमी लागते, वजन कमी होते, शरीरामध्ये अशक्तपणा येतो. तर आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व कशामधून मिळणार आहे? तर सगळे प्रकारचे जसं मी म्हटलं पालेभाज्या, दूध, दही, अंडी, मासे आणि चिकन हे झालं व्हिटॅमिनच्या बाबतीत. जसं नंतर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी हे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, कोरोनाच्या काळामध्ये व्हिटॅमिन सीचं नाव बरंचसं गाजलेलं आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, श्वसनासंबंधीचा कुठलाही आजार जर होऊ द्यायचा नसेल, तर व्हिटॅमिन सी हे तुमच्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिटॅमिन सी मुळे जखमा लवकर भरून निघतात, त्वचा देखील तुमची तुकतुकीत राहण्यास मदत होते, विविध आजारांपासून तुमचं संरक्षण होतं, हाडे मजबूत होतात. आणि व्हिटॅमिन सी जर आपल्या शरीरात नसेल तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचेवरती जसं मी म्हटलं पुरळ येणं, डाग येणं, खाज येणं, शरीरात रक्त कमी होणं, विविध आजारांना बळी पडणं, आणि विशेषतः अतिप्रमाणात जर व्हिटॅमिन सी कमी पडला तर स्कर्वी म्हणजे त्वचेवरची अशी खवल्या खवल्या निघणं आणि त्यातून रक्तस्राव होणं असे आजार होतात. तर हे आपल्याला कशामधून मिळणार आहे व्हिटॅमिन सी? संत्री, पपई, स्ट्रॉबेरी, टमाटे, आवळा, लिंबू, केळी, म्हणजे जो जे फळ आंबट आहे त्या फळामधून आपल्याला व्हिटॅमिन सी हे मिळणार आहे. आता त्याच्यानंतरचं जे व्हिटॅमिन येतं व्हिटॅमिन डी, तर व्हिटॅमिन डी हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपले हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डीचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी जर तुमच्या शरीरात व्यवस्थित असेल तर कॅन्सर पासून सुद्धा देखील तुमचं संरक्षण होऊ शकतं. जसं सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्याच्या प्रकाशामधून आपण व्हिटॅमिन डी आपल्याला मिळू शकतं आणि हे जर कमी झालं व्हिटॅमिन डी तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड प्रेशर वाढू शकतं, रक्तदाब वाढू शकतं, सांधे आणि हाडे दुखीचा आजार होऊ शकतो, शरीरामध्ये थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. याशिवाय हे कशामधून मिळणार आहे तर बदाम, संत्री, अंडी, मासे, दूध आणि दही. त्याच्यानंतरचं व्हिटॅमिन ई, सगळ्यात शेवटचं जे व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन ई आहे. तर व्हिटॅमिन ई जे आहे हे एक तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढलेली असेल आणि त्याच्यामध्ये रक्तप्रवाह जर कमी होत असेल तर व्हिटॅमिन हे त्यांचं कार्य सुरळीत करण्याचं काम हे व्हिटॅमिन ई मुळे होतं. याशिवाय तुमची इम्युनिटी पॉवर, ज्याला रोगप्रतिकार शक्ती म्हणतो, व्हिटॅमिन ई मुळे होते. विशेषतः त्वचा पण व्यवस्थित पाहिजे असेल, तुकतुकीत हवी असेल, नितळ हवी असेल तर व्हिटॅमिन ईचा उपयोग डॉक्टर बरेचसे डॉक्टर लोक करतात. व्हिटॅमिन ई जर कमी पडलं तर डोळ्यांच्या खाली काळे येणं, मसल्स मास म्हणजे आपण म्हणतो त्यांच्यामध्ये अशक्तपणा येणं, पचनासंबंधीचे विविध आजार होणं, म्हणजे बऱ्याचशा जणांना जेवल्यानंतर सतत आपण काय म्हणतो त्याला गॅस होणं, पोट फुगणं, ब्लोटिंग यासारखे आजार होऊ शकतात. आणि कशामध्ये मिळणार आहे व्हिटॅमिन ई? तर बदाम, पालक आणि सूर्यफुलाच्या बिया. त्याच्यानंतरचं जे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन के जे आहे हे आपण म्हणजे हे तर सगळ्या पालेभाज्यातनं तर मिळतंच, पण हे अत्यंत असं शरीराला उपयोगीचं आहे कारण व्हिटॅमिन के हे रक्त थांबवण्याचं काम करतं. समजा चुकून जर कुठे कुठल्याही शरीरावरती म्हणजे कट गेला किंवा प्रचंड रक्तस्राव व्हायला लागला तर अशा वेळेस ते ब्लिडिंग थांबवण्यासाठी व्हिटॅमिन के दिलं जातं किंवा व्हिटॅमिन केचा अत्यंत उपयोग होतो. जर व्हिटॅमिन के जर आपल्या शरीरामध्ये कमी पडला तर नाकातून किंवा विनाकारण रक्तस्राव हा प्रकार होतो. विशेषतः गर्भवती महिला प्रसूतीच्या काळामध्ये यांना प्रचंड रक्तस्राव होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे आपली हाडं कमकुवत होण्याची शक्यता असते. आणि व्हिटॅमिन के हे कशातून मिळणार आहे तर अंडी, केळी, मुळा आणि लाल मिरची. आता सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतरचं व्हिटॅमिन नंतर येतात प्रोटीन. आपल्या आहारामध्ये प्रोटीन असणं का गरजेचं आहे? आता आपण व्हिटॅमिनचं बघितलं की जे अतिशय नगण्य प्रमाणात म्हणजे अतिशय अल्पशा प्रमाणात निघतात पण ते आपल्या शरीरात किती महत्वाचं कार्य करतात ते आता आपण बघितलं. त्याच्यानंतरचं जे न्यूट्रिशन येतं ते आहे प्रोटीन. प्रोटीन जे आहे हे आपल्या शरीराला म्हणजे जर आपल्या शरीर असं धष्टपुष्ट पाहिजे, पहिलवाण्यासारखं पाहिजे, स्त्रियांना अगदी फिगर पाहिजे तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं वार्धक्य हे लांब ठेवायचं असेल, तुमची नखं, केस अगदी नितळ व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्रोटीन हे तुमच्या आहारात असणं खूप गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो मसल्स मास किंवा मसल्सचं जे खाद्य आहे हे प्रोटीन आहे. तर तुमच्या मसल्स व्यवस्थित पाहिजे, रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित पाहिजे आणि अगदी तुम्हाला सुडोल असा बांधा पाहिजे तर तुमच्या आहारात प्रोटीन असणं अत्यंत गरजेचं आहे. तर प्रोटीन कशामधून मिळणार आहे? तर मासे, अंडी, दूध, मांस, भुईमुग, सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारचे कडधान्य ह्याच्यामधून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. समजा प्रोटीन जर शरीरामध्ये कमी पडलं तर काय होणार आहे? तर प्रोटीन जर कमी पडलं तर शरीराचा विकास किंवा ज्याला आपण ग्रोथ म्हणतो योग्य प्रमाणात किंवा वाढ योग्य प्रमाणात होत नाही. त्याच्यानंतर रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि प्रचंडपणे थकवा जाणवणं किंवा लवकर थकवा जाणवणं हे प्रोटीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत. त्याच्यानंतरचे जे मिनरल्स ज्याला आपण खनिज असं म्हणतो ही पण अतिशय अल्प प्रमाणात गरजेचे म्हणजे अल्प प्रमाणात आपल्या शरीराला पाहिजे असतात पण ते अत्यंत असे गरजेचे असतात. तरी कुठले खनिजे आहेत? सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, बोरॉन, आयोडीन, कॉपर, फॉस्फरस, क्रोमियम आणि सिलिकॉन. थोडक्यात ही अगदी अगदी म्हणजे छोट्याशा प्रमाणात जसं सोडियम आहे आपल्याला मिठामधनं मिळतं आहे, पोटॅशियम जे आहे नारळाचं पाणी आणि पालकमधनं मिळतं आहे, मॅग्नेशियम जे आहे सगळ्या हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळतं आहे, आयर्न पण पालेभाज्यांमधनं मिळतं आहे. पण हे सगळं जर आपल्या शरीरात जर कमी पडलं किंवा कमी जास्त जर झालं तर ह्याच्यामुळे आपली धाडं, दात, त्वचा, केस ह्यांच्यावरती यांचा परिणाम दिसतो आणि याच्यामुळे सांधे दुखीचा, मान दुखी, कंबर दुखी ह्याचा त्रास होऊ शकतो, अंगावरती सूज येणं, ती कंपटकन कमी न होणं यामुळे हा त्रास होऊ शकतो, प्रचंड थकवा जाणवणं, अशक्तपणा जाणवणं, केस गळती होणं, विनाकारण केस गळती होणं हे देखील मिनरल्स कमी असल्याची लक्षणं आहेत. त्याच्यानंतरचं जे पोषक तत्व आहे कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदके आपण ज्याला म्हणतो, असं नाही आहे की फक्तच प्रोटीन खाल्लं, फक्त व्हिटॅमिन सीयुक्त आहार घेतला, फक्त हिरव्या पालेभाज्या घेतल्या म्हणजेच आपलं जेवण झालं, नाही. तर आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट किंवा कार्बोदकांना पण तेवढंच महत्त्व आहे. तर कार्बोदके आपल्याला कार्बोदके कशातून मिळणार आहे, तर शुगर किंवा सेल्युलोज किंवा ज्याच्यामध्ये साखर आहे किंवा ज्याच्यामध्ये सेल्युलोज आहे अशामधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. हे जे कार्बोहायड्रेट्स जे आहेत हे शरीराला ऊर्जा, म्हणजे आत्ताचे जे आपण सगळं बघितलं होतं ते आता कसं होतं, हृदयाची काळजी, केसांची काळजी, नखांची काळजी, हाडांची काळजी, पण आपला जो मेंदू आहे, मेंदूचं जे मेन खाद्य आहे ते आहे कर्बोदके. जर आपला जो मेंदू आहे याला 80% कर्बोदके लागतात, तर व्यवस्थित मेंदू म्हणजे तुम्हाला तुमच्या हालचाली योग्य प्रमाणात ठेवायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित गोष्टींवरती फोकस करायचा आहे आणि कामामध्ये जे एकदम एकाग्रतापणा जर हवी असेल तर तुम्हाला कर्बोदकांचं सेवन करणं हे देखील तेवढंच महत्वाचं ठरतं. तर ह्यांचं जे काम आहे शरीरामध्ये ऊर्जा आणि अशक्तपणाने दुर्बलता लांब ठेवणं, जर हे कमी पडलं तर काय होणार आहे, तर पोटदुखीचा त्रास होणार आहे, अपचनाची समस्या निर्माण होणार आहे, लठ्ठपणा अति झालं तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डायबिटीज यांसारखे आजार होऊ शकतात. आता हे झालं पोषक तत्वाच्या बाबतीत, पण तेवढंच आपल्या शरीराला गरज आहे पाणी. 70% आपलं शरीर हे पाण्यापासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी हे खूप महत्वाचा घटक आहे. जर पाणी तुम्ही जास्त प्याला तर भूक कमी लागेल, पाणी जर कमी प्याला तर अंगावरती सूज येणं, सतत झोप येणं, थकवा येणं, त्वचेवरती पुरळ येणं, खाज येणं यांसारखे आजार होतात. याशिवाय पाणी जे आहे हे शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर फेकतं, बाहेर टाकण्याचं काम करतं, किडनीचं काम सुरळीत ठेवण्याचं काम हे पाण्याचंच आहे. त्याच्यामुळे पाणी योग्य प्रमाणे पिणे आणि आपल्या रोजच्या जीवनात पाणी व्यवस्थित म्हणजे कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी पिणं हे अत्यंत असे गरजेचं आहे. तर हे झालं पोषक तत्वांच्या बाबतीत. तर आता ही पोषक तत्वे जर तुम्ही जर बघितला तर ही रोज आपल्या आहारामध्ये असतातच, पण माझं असं म्हणणं आहे की ही जी पोषक तत्वे आहे साधारणतः सकाळच्या वेळी तुम्ही तुमचा आहार हा प्रोटीन युक्त किंवा संपूर्ण हे पदार्थ तुमच्या आहारात सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये येतील असे ठेवा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एखादं फ्रूट खाणं किंवा जेवणामध्ये फ्रूट ठेवणं किंवा फ्रूट सॅलड ज्याच्यामध्ये साखर नाही घातलेली असं फ्रूट सॅलड ठेवणं, त्याच्यानंतर एखादं जसं म्हणतो आपण पोहे आहे, उपमा आहे, असे जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे मिनरल्स आहेत आणि ज्याच्यामध्ये सगळे प्रकारचे जीवनसत्व देखील आहेत असा आहार तुमच्या आहारात ठेवा. शक्यतोपर्यंत बाहेरचं खाणं टाळा, कारण बाहेरच्या खाण्यामध्ये हे डबल फ्राईड असतात, त्याच्यातली पोषक तत्वे ही कारण पोषक तत्वे अशी असतात की तुम्ही एकदा जरी पाण्यात धुतली किती कमी होतात, तुम्ही त्यांना शिजवता ते आणखीन कमी होतात, पण जेव्हा तुम्ही बाहेरचं जे अन्न खाता त्याच्यावरती प्रोसेस झालेली असते 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, जे बऱ्याच वेळा जे प्रोसेस फूड असतं त्याच्यामधलं त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप कमी झालेली असते. त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत बाहेरच्या आहारावरती नियंत्रण ठेवा, जमेल तितकं घरचा आहार खावा. घरचा आहार विशेषतः भारतीय आहार जो आपला आहे हा पूर्णपणे पोषक तत्वांनी भरलेला आहे, हा आहार तुमच्या आहारात ठेवा. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर असं आहाराचं सेवन ठेवला तर नक्कीच तुमची प्रतिकार शक्ती नक्कीच चांगली राहील, तुमची त्वचा चांगली राहील, वार्धक्यापासून दूर राहतील आणि बहुतेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: मेडिकली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। सध्या पोषण मास सुरू आहे आणि त्यानिमित्त पोषणाचं महत्व आणि आरोग्यदायी आहार म्हणजे काय आहे, दिवसातून किती वेळा आपण जेवलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे या संदर्भात आपण ऐकणार आहोत। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रतीक्षा नामदास, जे PG स्कॉलर आहे डिपार्टमेंट ऑफ स्वस्थवृत्त आणि योगा KLE BMK आयुर्वेदा कॉलेज आणि महाविद्यालय येथे। डॉक्टर प्रतीक्षा, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार मॅडम।
0: आज आपण पोषण मासाबद्दल बोलतोय, तर सर्वात आधी तिथूनच सुरुवात करूया की पोषण मास म्हणजे नेमकं काय।
1: आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर विचार आहे, आहार संभव वास्तुरोगश्च आहार संभव, अर्थात आपले शरीर अन्नापासून निर्माण होते आणि

0: अनेक रोगांसाठी अन्न हे एक कारण ठरू शकते. म्हणून अन्न आपल्या आरोग्यदायी होऊ शकते. त्याच अन्नाच्या चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर आजाराचे कारण होऊ शकते. येथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागते, पोषण म्हणजे काय. आपण आज न्यूट्रिशन म्हणले की प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर याबद्दल बोलतो. हे सर्व अत्यंत महत्वाचे आहे, परंतु आयुर्वेद पोषणाकडे याहून व्यापक दृष्टिकोनातून पाहतो. आपण अन्न सेवन करतो, अन्नाचे पचन झाले पाहिजे, आपले पचलेले अन्न शरीराला योग्य प्रकारे उपयोगी पडले पाहिजे. पोषण मास हा चांगला पोषण, आरोग्यदायी आहार पद्धती आणि कुपोषणाच्या प्रतिबंधात्मक लोकांसाठी जागरूकता निर्माण करणारं अभियान आहे. मुले, गर्भवती महिला, प्रसूतीनंतरच्या माता यांच्याबरोबर प्रत्येकाने संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. पोषण म्हणजे केवळ पोट भरणे नाही, शरीराला आवश्यक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे आहे.
1: मग यामध्ये आयुर्वेदात अन्नाला इतकं महत्व का दिलेलं आहे?
0: आयुर्वेदात अन्नाला आरोग्याचा एक प्रमुख आधार मानला आहे. आयुर्वेदा चे प्रसिद्ध तत्व आहार संभव हो देहा, आपल्या शरीराची निर्मिती आणि पोषण अन्नातूनच होते. योग्य आहार आरोग्य टिकवतो आणि चुकीचा आहार रोगाचे कारण होऊ शकतो. म्हणून आयुर्वेदामध्ये अन्नाला प्रचंड महत्व दिले आहे.
1: मग आरोग्यदायी आहार म्हणजे नेमकं काय?
0: शरीराच्या गरजेनुसार धान्य, कडधान्ये, भाज्या, फळे, दूध आणि किंवा अनेक प्रकारचे फळे, पुरेसे पाणी यांचा समावेश असलेला आहार म्हणजे आरोग्यदायी आहार. एकच अन्न अधिक सेवन करण्यापेक्षा विविध प्रकारचे आहार घेणे हे महत्वाचे आहे. म्हणून आरोग्यदायी आहार आत्ताच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण आहे.
1: मग दिवसातून आपण किती वेळा जेवलं पाहिजे?
0: सर्वांसाठी एकच नियम असा नाही आहे. दिवसातून जशी भूक लागेल, व्यक्तीचे वय, भूक, कामाचे स्वरूप, आरोग्य स्थितीनुसार आहाराच्या वेळा आणि त्याचे प्रमाण ठरते. आयुर्वेदामध्ये अग्नी आणि पचन शक्तीला महत्व आहे. मागील जेवण पचण्यापूर्वी किंवा वारंवार खाणे हे योग्य नाही. म्हणून दिवसातून योग्य भूक लागेल त्यावेळेस खाणे हे महत्वाचे आहे.
1: मग मिताहार म्हणजे काय?
0: मितहार म्हणजे काय तर शरीराच्या गरजेपेक्षा जास्त किंवा कमी न घेणे, योग्य प्रमाणात अन्न सेवन करणे म्हणजे मितहार. अति खाल्ल्याने अपचन, जडपणाची भावना आणि वजन वाढणे होऊ शकते. खूप कमी खाल्ल्याने पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त किंवा कमी न खाणे, योग्य प्रमाणात खाणे म्हणजे मितहार.
1: मग आता आहाराबद्दल आपण एवढं सगळं बोलतोय, तर मुलांच्या पोषणामध्ये कोणत्या घटकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे?
0: आजकालची मुले सध्या पॅकेटमधले फूड, जंक फूड, मैद्याचे पदार्थ, बिस्किट यांचं मोठ्या प्रमाणात ते सेवन करत आहेत. वाढीच्या आवश्यकतेसाठी प्रथिने, ऊर्जा देणारे अन्न, लोह, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि इतर सूक्ष्म पोषक घटक महत्वाचे आहेत. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स, मिनरल्स हेही महत्वाचे आहे. मुलांना दररोज डाळी देणे, कडधान्य, अंडी सेवन करणे असे अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फळे आणि विविध धान्य देण्यात यावीत. त्यांच्या टिफिन बॉक्समध्ये विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून देण्यात यावीत.
1: मग गर्भवती महिलांसाठी काय सांगशील की किती अन्न खाल्लं पाहिजे किंवा काय त्यांचा नेमका डाएट असावा?
0: गर्भावस्थेमध्ये अन्नाच्या प्रमाणापेक्षा त्याची गुणवत्ता आणि पोषक घटकांचे संतुलित महत्वाचे आहे. गर्भवती महिलांना प्रथिने, लोह, फोलेट, कॅल्शियम इत्यादी पोषक घटकांची गरज लागते. डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करण्यात यावा. फोलेट समृद्ध अन्न पदार्थ आहेत आपल्याकडे. पालकाची भाजी, मेथीची भाजी, ब्रॉकली, बीन्स, वाळा, हिरवे वटाणे, हरभरा, मूग, मसूर डाळ, शेंगदाणे, ॲव्होकाडो, संत्री आणि इतर सायट्रिक फूड्स हे फोलेट समृद्ध अन्न पदार्थ आहेत. त्याचबरोबर कॅल्शियम समृद्ध अन्न पदार्थमध्ये दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, बदाम, हिरव्या पालेभाज्या, लहान मांस त्याच्यासोबत हाडांसहित मांस आहार सेवन करणे जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी हे गर्भवती महिलांसाठी उत्तम प्रकारचे डाएट होऊ शकते.
1: मग पालेभाज्या आहारामध्ये असणं किती महत्वाचं आहे?
0: पालेभाज्यांमधून तंतुमय पदार्थ, फोलेट, जीवनसत्व आणि विविध प्रकारचे खनिजे मिळतात. पालक, मेथी, आंबाड्याची भाजी, दाट्याची भाजी, अशा पालेभाज्या अनेक स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत. पालेभाज्या नियमितपणे आहारात समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यातून फायबर्स आपल्याला मिळतात शरीरामध्ये. दॅट इज द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द फायबर. सो पालेभाज्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
1: आजकाल आपण बघतोय की भरड धान्य ही खूप लोकप्रिय होत आहेत, तर त्यापाठी मगच काय कारण आहे?
0: भरड धान्य हे मिलेट्सशी आपण त्याच्याशी तुलना करू शकतो. भरड धान्यामधून तंतुमय पदार्थ आणि पोषक घटक मिळतात. त्याचबरोबर मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई असे अनेक प्रकारचे भरड धान्य. आपल्या आहारात त्यांचा समावेश करण्याचे मुख्य कारण पोषक तत्वांची समृद्ध प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटक मिळतात. तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रियेस आणि नियमित शौचास मदत होते. रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण राखण्यास मदत होते. विशेषतः संपूर्ण धान्याचे स्वरूप आपल्याला यातून मिळते. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहाराचा भाग ठरू शकतो. तृप्तीची भावना वाढवतात. त्यामुळे संतुलित आहारामध्ये वजन व्यवस्थापनेत मदत होऊ शकते. अनेक मिलेट्स हे नैसर्गिकरित्या ग्लुटेन मुक्त आहेत, त्यामुळे ग्लुटेन टाळण्याची गरज आपल्याला यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही महत्त्वाचे आहे. अनेक मिलेट तुलनेने कमी पाण्यात आणि कठीण हवामानाच्याही ठिकाणी पिकू शकतात, त्यामुळे आजकाल भरड धान्य हे लोकप्रिय होत आहेत.
1: आजकाल आपण पाहतोय की प्रोटीन वरती खूप भर दिला जातोय, म्हणजे प्रोटीन हे आपल्या आहारामध्ये असलंच पाहिजे असं म्हणतायत सगळेजण. तर प्रोटीन म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं का आवश्यक आहे?
0: प्रोटीन्स हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. शरीराची वाढ, स्नायूंची निर्मिती आणि शरीराच्या विविध कार्यासाठी प्रोटीन आवश्यक आहेत. शाकाहारी आहारात डाळी, कडधान्य, हरभरा, मूग, तूर डाळ, सोया आणि दुग्धजन्य पदार्थ हे चांगले स्रोत आहेत प्रोटीनचे. आपल्या शरीरातील लिगामेंट्स, बोन्स यांना मजबूत करण्यासाठी प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे आहेत.
1: केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. या ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असणार आहे. तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसो.
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-47377.
1: पोषण मासानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि डॉक्टर प्रतीक्षा नामदास आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रतीक्षा, आता बऱ्याचशा गोष्टी आपण खाण्यापिण्यावरती डिस्कस केल्या, तर आपण म्हणतो की जंक फूड खाणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे किंवा ते असू नये आपल्या आहारामध्ये, तर ते पूर्णपणे बंद करावं का?
2: हो, जंक फूड पूर्णपणे बंद करणे योग्य आहे. आरोग्यदायी आहाराला प्राधान्य देऊन जास्त मीठ, साखर आणि अस्वस्थकारक चरबी असलेल्या प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन मर्यादित करणे हे चांगले आहे. पॅकेटमधील पदार्थ, गोड पेया, जास्त तळलेले पदार्थ दररोजच्या आहाराऐवजी क्वचित सेवन करणे चांगली सवय आहे. नित्य जंक फूड सेवन करणे हे टाळण्यात यावे. वारंवार सेवन केल्याने वजन वाढणे, दातांचे आरोग्य बिघडणे, पचनाच्या तक्रारी आणि दीर्घकाळात जीवनशैली संबंधित आजारांचा धोका होऊ शकतो. म्हणून जंक फूड नियमित न सेवन करता ते त्याचे प्रमाण कमी करावे.
1: मग आणखीन एक शंका विचारेन की फळ खाणं बरं की फळाचा ज्यूस करून पिणं बरं?
2: संपूर्ण फळामध्ये तंतुमय पदार्थ असतात आणि खाताना अधिक तृप्ती मिळते. फळांच्या ज्यूसमध्ये विशेषतः साखर घालण्यात येते, त्याच्याबरोबर दूधही मिक्स करण्यात येतं. दूध आणि फळ हा विरुद्ध अन्नाचा एक प्रकार होऊ शकतो, त्यामुळे दूध आणि फळ मिक्स करून केलेला ज्यूस पूर्णपणे टाळावा. साखरेचे प्रमाण शरीरामध्ये वाढू शकते, म्हणून शक्य तितके संपूर्ण फळांना प्राधान्य देण्यात यावे.
1: म्हणजे पूर्ण फळ खालेलंच बरं. मग बऱ्याचदा आपण म्हणजे डॉक्टरांच्याकडे जेव्हाही आपण जाऊ तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की भरपूर पाणी प्या, पाणी पिणं हे चांगलं असतं, तर पाणी पिणं हा देखील एक पोषणाचा भाग आहे का?
2: हो, पाणी पिणे शरीराचे हायड्रेशन मेंटेन करण्यात येते. शरीराच्या सामान्य कार्यासाठी पुरेसे द्रव आवश्यक आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे धातू आहेत, रसधातू, रक्त, असे 7 प्रकारचे धातू आहेत. त्यांच्या पोषणासाठी पाणी महत्त्वाचं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे एकावरती एक डिपेंड असे धातू आहेत. त्यासाठी रसधातू शरीरामध्ये इम्पॉर्टंट आहे. तहान दुर्लक्ष न करता पाणी प्यावे. उन्हाळा, व्यायाम, जास्त घाम येणे अशा परिस्थितीत पाण्याची गरज वाटू शकते. साधारणतः 2-3 लिटर नियमित तुम्ही दररोज पाणी प्यावे ही आयुर्वेदाने सांगितलेली गोष्ट आहे. या प्रकारे शरीराचे हायड्रेशन मेंटेन राहतं.
1: बर, मग बऱ्याचदा आपण म्हणजे जेव्हाही डायटिशियनकडे जातो किंवा आपल्या आहाराबद्दल माहिती घेत असतो त्यावेळी काही जण सांगतात की भरपूर नाश्ता करावा, सकाळी पोट भरून नाश्ता करावा आणि मग दुपारचं जेवण त्याच्यापेक्षा थोडंसं लाईटली घ्यावं आणि रात्रीचं जरा त्याच्यापेक्षा लाईट असावं असं सांगितलं जातं. पण काही वेळेला असंही आपण ऐकतो की नाश्ता नाही केला तरी चालेल पण जेवण हे पूर्ण घ्यावं दुपारचं, असं मग असं जरासा डिफरन्स आहे, तर नाश्ता वगळणं हे योग्य आहे का?
2: दररोज नाश्ता वगळणं सर्वांसाठी योग्य नाही. सकाळच्या आहारात भरड धान्य, डाळी किंवा प्रोटीनचा स्रोत, भाजी किंवा फळभाज्या यांचा समावेश करणे आणि संतुलित आहार घेणे हे महत्त्वाचे आहे. सकाळी उठलं की पोट भरून खाणे हे योग्य नाही. सकाळी उठलं की भरड धान्ये, डाळी, प्रोटीन्स असे लाईट फूड तुम्ही घेतले पाहिजेत. फळं खाल्ली पाहिजेत, लाईट फूड घेतले पाहिजे. उदाहरणार्थ एक नाश्त्याचं मी एक एक्झाम्पल सांगते. नाचणीचा डोसा आणि सांबर हे नवीन आत्ता नाचणीचे एक लाईट कॅल्शियम रिच फूड असल्यामुळे आजकाल नाश्त्यामध्ये तुम्ही नाचणीचा डोसा आणि सांबर खाऊ शकता. त्यासोबत फळं खाऊ शकता, त्यानंतर ड्राय फ्रूट्सचा एक बाउल खाऊ शकता, उकडलेले डाळी खाऊ शकता. त्यामुळे दररोज नाश्ता वगळणे हे सर्वांसाठी योग्य नाही. तुम्ही लाईट फूड घेणे हे नाश्त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे.
1: आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणजे काय सांगतात?
2: आयुर्वेदात अन्नाच्या पचनाच आणि रूपांतराच्या प्रक्रियेसाठी अग्नी ही संकल्पना वापरली आहे. अन्नाच्या योग्य प्रकारे पचन होणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून भूक नसताना जास्त टाळून पचन शक्तीनुसार आहार घेणे महत्त्वाचे आहे. शरीरामध्ये धात्वाग्नी, देह अग्नी अशा प्रकारचे अग्नी आहेत. त्या एकमेकांवरती आधारित आहेत. आयुर्वेदामध्ये अग्नी धातू अग्नी आणि देह अग्नी असे म्हणून ते सांगण्यात येतात.
1: आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घास हा आपण किमान 32 वेळा चावला पाहिजे. आता तेवढं ते काउंट करत नाही कोण, पण खरंच अन्न सेवन करताना हळूहळू खाणं महत्वाचं आहे का?
2: आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की न अतिरस्व न अतिदीर्घ असे प्रमाण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कमी हळू खाणे आणि अतिवेगाने खाणे असे सांगितलेले नाही. हळू आणि लक्षपूर्वक खाल्ल्याने अन्न चांगले चावण्यास, तृप्तीचे जाणीव होण्यास मदत होते. आयुर्वेदात तन मन भुंजित ही संकल्पना सांगण्यात आली आहे. मोबाईल पाहता किंवा टीव्ही पाहता खाण्यापेक्षा अन्नावरती लक्ष केंद्रित करून खाण्याची सवय लावावी. माइंडफुल इटिंग हे नवीन टर्म आपण यूज करू शकतो तन मन भुंजितसाठी. लक्ष केंद्रित करून अन्नाचे योग्य प्रकारे ग्रहण केल्यास त्याने अन्न सेवन योग्य प्रमाणात होते आपले.
1: बरोबर, म्हणजे खाताना आपण काय खातो याकडे लक्ष द्यावं आणि हळूहळू चावून खावं, म्हणजे ते आपल्या शरीरासाठी लागू होतं अन्न. त्यासोबत स्थानिक आणि ऋतूनुसार अन्न खाल्याने काय फायदा होतो?
2: स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले अन्न पदार्थ सामान्यतः सहज मिळतात, ताजे असतात, आपल्या अन्न संस्कृतीशी जुळलेले असतात. ऋतूनुसार रस, वीर्य, विपाक यांचा विचार करून अन्न सेवन करावे. 6 प्रकारचे रसांचा उपयोग करावा. मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय अशा प्रकारचे रसांचा सेवन करावे. आयुर्वेदामध्ये सांगितलेले लोकपुरुष साम्य सिद्धांत, प्रकृती समसमवेत न्याय असे आयुर्वेदामध्ये सिद्धांत सांगितलेले. जे प्रकृतीमध्ये आहे ते माझ्या शरीरामध्ये आहे. जे प्रकृतीमध्ये शरीरातले घटक आणि प्रकृतीमधले घटक हे साम्य आहेत. त्यामुळे आयुर्वेदात देश, काल याला महत्व आहे. म्हणून ऋतूनुसार आहारात बदल करणे योग्य आहे.
1: आणि अन्न म्हणजे किंवा आपला आहार आणि मानसिक आरोग्य याचा काय संबंध आहे?
2: हो, संतुलित आहार शरीराबरोबर एकूण आरोग्य आणि दैनंदिन कार्यक्षमता यांवर आधारित आहे. आहाराबरोबर पुरेशी झोप, नियमित व्यायाम, योग आणि ताणतणावाच्या व्यवस्थेपासून हे देखील आरोग्यदायी जीवनशैलीचे एक भाग आहे. त्यामुळे अन्न आणि मानसिक आरोग्याचा संबंध आहे. मनाचे गुणामध्ये सत्व, रज, तम अशा प्रकारचे सात्विक अन्न, तामसिक अन्न आणि राजसिक अन्न हे मनाशी जुळलेले अन्न आणि मन यांचा एक ऍक्सिस आहे. त्याला माइंड गट ऍक्सिस असेही म्हणले जाते. म्हणून आहारासोबत कशा प्रकारे आपण अन्न कोणत्या प्रकारच्या कोऑर्डिनेशन नुसार आपण उपयोग करतोय ते इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये माइंड आणि गट ऍक्सिस असं म्हणलं जातं. त्यामुळे अन्न आणि मानसिक आरोग्याचा महत्वपूर्ण संबंध आहे.
1: मग बऱ्याचदा आपण कुपोषित मुलं किंवा कुपोषित लोक म्हणण्यापेक्षा मुलांमध्येच थोडस जास्त कुपोषण आपल्याला पाहायला मिळतं. तर कुपोषण म्हणजे फक्त वजन कमी असणं हे आहे की आणखीन काही त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो जास्ती?
2: नाही, केवळ वजन कमी आहे असं नाही. कुपोषण म्हणजे केवळ पोषक घटकांची कमतरता, जास्त वजन आणि स्थूल यांनाही पोषणाच्या असंतुलितशी संबंध असू शकतो. जास्त खाणे म्हणजे चांगले पोषण ही संकल्पना चुकीची आहे. आहार हा योग्य प्रमाणात, योग्य जीवनशैलीचा आणि योग्य आहार असा असावा. म्हणून कुपोषण म्हणजे केवळ कमी वजन असं नाहीये.
1: कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर प्रतीक्षा, पोषण मासांमध्ये लोकांना काय संदेश द्याल?
2: शेवटच्या टप्प्यामध्ये मी एवढंच सांगेन, अन्नाचा औषधाप्रमाणे आदर करा. स्थानिक आणि ऋतूनुसार विविध प्रकारचे अन्न मितपणे सेवन करा. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा. पोषणाबद्दल जागरूकता केवळ एका महिन्यापुरती मर्यादित नसून दररोजच्या आहार पद्धतीत छोट्या छोट्या प्रकारे चांगले बदल करणे आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी मदत होते. आपल्या आरोग्याची पहिली पायरी आपल्या ताटापासूनच सुरुवात होते. आपल्या ताटात विविध प्रकारचे अन्न असू द्या, स्थानिक अन्नाला प्राधान्य असू द्या. फळ, भाज्या, डाळी, कडधान्य यांना स्थान असू द्या. जास्त साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित करूया. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती हेच निरोगी जीवनाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या पोषण मासामध्ये आपणच नव्हे तर आपले कुटुंबालाही आरोग्यदायी आहाराच्या दिशेने घेऊन जाऊया. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच डॉक्टर प्रतीक्षा या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली बेणू थोणी 90.4 FM वरती ऐकत होतो. पोषण मासानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकला. डॉक्टर प्रतीक्षा नामदास आपल्या सोबत होत्या, ज्या केली BM कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि महाविद्यालय येथे PG स्कॉलर आहेत, डिपार्टमेंट ऑफ स्वस्थ उरता आणि योगा. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली बेणू थोणी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
3: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

केली संगीत कट्टा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. केली वणधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आजच्या कार्यक्रमामध्ये गाणी आणि आपल्या काही आठवणी याबद्दल मी बोलते. तर कॉलेजचे दिवस म्हणजे मैत्री, मस्ती आणि भरपूर आठवणी, आणि त्या आठवणींमध्ये एखादं खास गाणं नक्कीच असतं. मित्रांसोबत ऐकलेलं ते गाणं आजही ऐकलं की चेहऱ्यावर हसू येतं. तुमच्या कॉलेजच्या आठवणींना समर्पित करूया पुढचं गाणं. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती. मला वाटतं प्रत्येकाचं एक तरी असं गाणं असतं जे पहिल्यांदा ऐकलं आणि लगेच मनाला भावलं. कालांतराने गाणं तेच राहतं पण त्याच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र वाढत जातात. चला तर मग ऐकूया आणखी एक सुंदर गाणं केली वेणुधोनी 90.4 FM वरती केली संगीत कटा या शो मध्ये.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: नमस्कार, नानू रोहित सिंग, IAS प्रोबेशनरी, डेप्युटी डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ टूरिझम बेळगावी। बेळगावी जिल्ह्यात समस्त नागरिकरिगू विश्व प्रवासोद्यम दिनाचरणे शुभाशयगळु। टूरिझम केवळ साईट सीइंग मात्रवल्ल, नम्म इतिहास, संस्कृती मत्तु प्रकृतियन्नु विश्वक्के परिचयिसुव प्रमुख माध्यम। ಐತಿಹಾಸಿಕ ಕೋಟೆಗಳು, ದೇವಾಲಯಗಳು ಮತ್ತು ವಾಟರ್ಫಾಲ್ಸ್ ಹೊಂದಿರುವ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಟೂರಿಸಂ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಗೆ ಅಪಾರ ಅವಕಾಶಗಳಿವೆ. ವಿಶ್ವ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ನಾಳೆ ನಗರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ 6:30 AM ಹೆರಿಟೇಜ್ ಮ್ಯಾರಥಾನ್. ಈ ಮ್ಯಾರಥಾನ್ ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಟೂರಿಸಂ ಸೈಟ್ಸ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವೆಲ್, ಮಿಲಿಟರಿ ಮಹಾದೇವ್ ದೇವಸ್ಥಾನ, ವರ್ಲ್ಡಿನ ಫಸ್ಟ್ ಪೋಸ್ಟ್ಮ್ಯಾನ್ ಸ್ಟ್ಯಾಚು, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ ಮತ್ತು ಐಕಾನಿಕ್ ಬೆಳಗಾವಿ ಫೋರ್ಟ್ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಸಾಗಲಿದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 AM ಕಲ್ಚರಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಂ, ಕುಮಾರ ಗಂಧರ್ವ ಆಡಿಟೋರಿಯಂನಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಲಿದೆ. ಟೂರಿಸಂ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಲೋಕಲ್ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಜನರೇಟ್ ಆಗುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಇಕನಾಮಿಗೆ ಬಲವರ್ಧನೆ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ಟೂರಿಸ್ಟ್ ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಅನ್ನು ಕ್ಲೀನ್, ಸೇಫ್ ಮತ್ತು ಈಕೋ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಆಗಿ ಕಾಪಾಡುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ. ಬನ್ನಿ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯನ್ನು ಒಂದು ಪ್ರೀಮಿಯರ್ ಟೂರಿಸ್ಟ್ ಡೆಸ್ಟಿನೇಷನ್ ಆಗಿ ರೂಪಿಸೋಣ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಹಿಂದ್.

चला आता मी तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न विचारते. तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे बरं, आणि ते गाणं ऐकल्यावर तुम्हाला कोणाची किंवा कोणत्या खास क्षणाची आठवण येते ते नक्की मला मेसेज करून कळवा. आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. चला या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता की कोणतं गाणं आवडीचं आहे, कारण आपल्याला बरीच गाणी आवडत असतात आणि त्यामध्ये एखादं सांगणं कठीण जातं, पण एखाद दुसरं गाणं असं असतं जे ऐकल्यावर आपल्याला नक्कीच त्याच्या पाठीमागची थोडीशी हिस्ट्री किंवा त्याच्याशी जोडलेल्या काही आठवणी किंवा त्याच्याशी जोडलेला एखादा प्रसंग आपल्या लक्षात येतो. तर तोच प्रसंग माझ्याशी शेअर करा आणि तोपर्यंत तुम्हाला काही छानशी गाणी ऐकवतीये. तुम्ही ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कनसो. प्रवास आणि संगीताचं नातं खूपच खास आहे. खिडकीतून दिसणारा सुंदर निसर्ग, सोबत मित्र किंवा मैत्रिणी, आपलं कुटुंब किंवा कानात आपलं आवडतं गाणं, असा प्रवास आयुष्यभर लक्षात राहतो. तुमच्या अशाच सुंदर प्रवासाच्या आठवणींना साथ देणारं पुढचं गाणं मी प्ले करते तुमच्यासाठी. मस्त एन्जॉय करा आणि ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पिलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्तर

वेणुधुनी 91.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे मनीषा तुमच्यासोबत. कधी आपण खुश असतो म्हणून गाणं ऐकतो तर कधी मन उदास असतं म्हणून गाणं ऐकतो, पण प्रत्येक वेळी संगीत आपल्याला काहीतरी देऊन जातं. कधी ऊर्जा, कधी शांतता, तर कधी एक सुंदर आठवण. चला तर आपला मूड थोडासा रिफ्रेश करूया आणि ऐकूया पुढचं गाणं. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधुनी 90.4 FM वरती.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

जुनी गाणी म्हणजे आठवणींचा खजिनाच. त्या गाण्यांमध्ये शब्दांची सुंदरता, संगीताची गोडी आणि मनाला भिडणारी भावना असते. म्हणूनच काही गाणी कितीही जुनी झाली तरी आपल्याला ती कायमच नवीन वाटतात. अशीच काही सुंदर गाणी मी तुम्हाला ऐकवतीये. मस्त एन्जॉय करा आणि एकत्र मिळून थोडी 90.4 FM KLA.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्तर

आजचा कार्यक्रम त्या सर्व श्रोत्यांसाठी ज्यांच्या आयुष्यात एखादं गाणं एखाद्या खास व्यक्तीशी किंवा खास क्षणाशी जोडलेलं आहे. तुमच्या त्या सुंदर आठवणींना मनापासून सलाम. आणि आता ऐकूया तुमच्या मनाला नक्कीच भावणारं एक छानसं गाणं. तुम्ही ट्यून इन रहा केली वणू धोनी 90.4 FM वरती.

चला, आजच्या केएलई संगीत कट्ट्यामध्ये आपण गाण्यांसोबत अनेक आठवणींनाही उजाळा दिला. आयुष्यात कितीही वर्ष पुढे गेली तरी काही गाणी आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र आपल्या मनात कायम राहतात. मी आरजे मनीषा तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासोबत आणि सुरेल गाण्यांसोबत. तोपर्यंत ऐकत राहा केएलई वणधुणी 90.4 FM. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेन की स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना थोडासा वेळ द्या. हॅव अ नाईस टाईम. बाय बाय.

0: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಇಂದಿನ ಭಾವಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾವಸಂಗಮ. ಮತ್ತಷ್ಟು ಗೀತೆಗಳೊಂದಿಗೆ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ. ಇದು ಕೆಯಲ್ಲಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्य

0: ची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

नेली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलो

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेळधोनी 90.4 एफ एम KLE कळसू. सप्टेंबर महिना म्हणजेच राष्ट्रीय पोषण महिना म्हणून आपण साजरा करतो. सदृढ शरीर, निरोगी मन आणि आनंदी जीवन यासाठी योग्य आणि संतुलित आहार किती महत्वाचा आहे याबद्दल जनजागृती करण्याचा हा विशेष महिना. चला तर मग पोषणाचं महत्व जाणून घेऊया आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प करूया. मी आहे तुमच्यासोबत मनीषा आणि या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असणार आहे डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसू.
1: नमस्कार, मला इथे बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. आजचा जो विषय आहे तो आहे न्यूट्रिशन, ज्यालाच आपण पोषण असे म्हणतो. तर पोषण म्हणजे काय? तर आपण दररोज आहारामध्ये विविध प्रकारचं अन्न घेत असतो. मग कुठलंही अन्न का? अन्न म्हणजे पोषण का? तर नाही. ज्या अन्न पदार्थातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, ज्या अन्न पदार्थातून शरीराची वाढ होते, जे आपल्या शरीराकरता लाभदायक आहे, आपण त्याला पोषण किंवा न्यूट्रिशन असं म्हणतो. मग हे न्यूट्रिशन म्हणजे काय आणि कुठल्या आहारातून आपल्याला योग्य प्रकारचं न्यूट्रिशन मिळतं आणि त्याचा उपयोग काय, तर ते आपण बघणार आहोत. नेमकंही पोषक तत्वे, आता पोषक तत्वे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बरेचसे अन्न घटक येतात की जसे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स आणि चरबी, हे देखील शरीरासाठी लाभदायक असे पोषक तत्व आहे. तर आता आपण कुठलं कुठलं पोषक तत्व कशा प्रकारे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे आणि ते आपल्याला कशातून मिळणार आहे आणि ते का आवश्यक आहे ते आपण बघणार आहोत. आता हे जी शरीराची, आपण जसं मी म्हटलं की अगदी आईच्या गर्भात असल्यापासून ते माणूस मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जो जीव आहे त्याला पोषक तत्वाची गरज असते. तर जसं आता जसं म्हटलं की मी जीवांचं व्हिटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, ही आवश्यक अशी पोषक तत्वे आहेत. तर त्याचा उपयोग कसा होतो? जसं उदाहरणार्थ जीवनसत्वे किंवा ज्याला आपण व्हिटॅमिन्स असं म्हणतो, हे व्हिटॅमिन्स जे आहे हे परत दोन प्रकारचे आहे, ज्याला आपण एक फॅट सॉल्युबल जे चरबीमध्ये विरघळतात आणि एक वॉटर सॉल्युबल जे आपण जे नॉर्मल पाणी घेतो त्याच्यामध्ये विरघळून आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो किंवा शरीर त्याचा उपयोग करू शकतो. तर आता ही कुठली कुठली आहेत आपण ते बघूया. तर ही जी व्हिटॅमिन्स आहेत, ही जी आहे एकतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत अशी उपयोगाची आहे. अगदी अगदी आपण म्हणतो ना की अल्पतः अगदी मायक्रो ह्याच्यामध्ये आपल्याला लागतात, पण ती अतिशय आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की फॅट सॉल्युबल, तर फॅट सॉल्युबल कुठले आहेत? व्हिटॅमिन ए, डी, ई, के. आणि जे वॉटर सॉल्युबल जे आहेत ते व्हिटॅमिन B1 पासून ते व्हिटॅमिन B12 पर्यंत हे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन ए जे आहे हे जसं सगळ्यांनाच माहिती असेल की व्हिटॅमिन ए जे आहे डोळ्यांचं उत्तम आरोग्य राखण्यासाठी, जर चष्मा नको असेल किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल किंवा आपल्याला, जसं रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय की कुठलाही आजार आहे, आता नॉर्मल सीझनल जसे आजार आहेत, सर्दी, खोकला किंवा कधी कधी कुठले संक्रामक आजार येतात जसं निमोनिया आहे, कोरोना, आता कोरोना आता खूप मोठी गोष्ट झाली, पण जे साधे जे आजार आहेत की एखाद्या व्यक्तीला झाले की पटकन दुसऱ्या व्यक्तीला होतात, हे आजार पटकन होऊ नये आपण त्याला रोगप्रतिकार शक्ती असं म्हणतो. तर ह्या आजारापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन ए आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता हे व्हिटॅमिन ए कशामधून आपल्याला मिळू शकतं? तर सगळी प्रकारची फळे आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्याच्यातून सगळे प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळतात, पण विशेषतः व्हिटॅमिन ए हे पपई, चिकू, कलिंगड, आंबा, गाजर, टमाटे आणि जसं मी म्हटलं सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि अंडे यातून व्हिटॅमिन ए मिळतं. समजा जर व्हिटॅमिन ए हे आपल्या शरीरात कमी पडलं किंवा त्याचे काही कारणाने आपण ते घेतलं नाही तर काय होऊ शकतं? आपल्याला पटकन थकवा येऊ शकतो, वारंवार सर्दी, खोकला यांसारखे आजार होतात, झोप व्यवस्थित होत नाही, विनाकारण वजन कमी व्हायला लागतो. काही व्यक्तींमध्ये खूपच, आपण ज्याला म्हणतो ना खूप प्रमाणात डेफिशिएंट किंवा खूप प्रमाणात जर कमी असलं तर अशा व्यक्तींना रात अंधळेपणा, म्हणजे रात्रीतनं अंधत्व येणे किंवा रात्रीमध्ये न दिसणं असे प्रकार होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, काही लोकांमध्ये निमोनिया यांसारखा देखील आजार होऊ शकतो. हे झाले व्हिटॅमिन ए च्या बाबतीत. आता आपण दुसरं जे व्हिटॅमिन बघतोय जे आहे व्हिटॅमिन B1. आता व्हिटॅमिन B1 जे आहे हे एक मुळातच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा कुठल्याही संक्रामक आजारांपासून पटकन वाचवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच व्हिटॅमिन B1 जे आहे ते बऱ्याच वेळेस तुम्ही जर असं ऐकलं असेल की काही व्यक्तींमध्ये की विनाकारण त्यांचं डोकं दुखतं, म्हणजे चष्म्याचा नंबर बरोबर आहे, आहार व्यवस्थित आहे, पण विनाकारण डोकं दुखतं, थोडंसं बाहेर गेलं की डोकं दुखलं, थोडंसं तणाव आला की डोकं दुखलं, सतत डोकेदुखीचं कारण असतं. बऱ्याचशा ठिकाणी ह्याचा रिझन सापडत नाही किंवा याचं कारण सापडत नाही की का त्या व्यक्तीचं डोकं दुखतं. तर व्हिटॅमिन B1 जर कमतरता असेल तरी पण सतत डोकं दुखू शकतं. तर हे जे व्हिटॅमिन B1 जे आहे हे आपल्याला मिळतं सगळे, जसं मी म्हटलं की सगळे प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, विशेषतः बदाम, गहू, वटाणे, सगळ्या प्रकारच्या डाळी, मासे, दूध आणि अंडे ह्याच्यातून व्हिटॅमिन B1 मिळतं. जर जसं मी म्हटलं, जर व्हिटॅमिन बी जर कमी झालं किंवा याची डेफिशियन्सी झाली तर त्या व्यक्तीला सतत चक्कर येऊ शकते, थोड्या थोड्या वेळाने फिरल्यासारखं होऊ शकतो, त्यांचा फोकस कमी होतो, विशेषतः अभ्यासामध्ये एकाग्रता कमी होते, सतत चिडचिडेपणा होऊ शकतो आणि डोळ्यासमोर अंधार येते. आता दुसरं जे विटॅमिन बघणार आपण आहोत आहे विटॅमिन बी टू. जसं मी म्हटलं की बी वन मुळे जसं डोक्याचा सतत डोकोदुखीचा सतत त्रास होतो, तसं विटॅमिन बी टू जर कमी असेल तर आपण म्हणतो ना की नखे माझे फार टिसूळ आहेत, जरा काय झालं की लगेच तुटतात, केसांचा जर कलर असा भुरळ असा झालेला आहे, गडद काळा असा नाही आहे, तर हे विटॅमिन बी टू कमी असल्याची लक्षणं आहे. त्याच्यामुळे डोकेदुखीचा पण त्रास होऊ शकतो, डोळ्यांना पण त्रास होऊ शकतो, केस आणि त्वचा जे आहे त्यांच्यावरती त्वचेलावरती पुरळ येणं म्हणा किंवा त्वचेसंबंधीचे आजार देखील विटॅमिन बी टूच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतात. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सर सारख्या भयंकर आजारापासून विटॅमिन बी टूमुळे आपलं रक्षण होतं. त्याच्यामुळे विटॅमिन बी वन आणि बी टू किंवा विटॅमिन बीचे सगळे स्तोत्र हे आपल्या अन्न घटकामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. तर हे मिळतात कशापासून? तर हे मिळतात लाल मिरची, किसमिस ज्याला आपण मणुके देखील म्हणतो, मांसाहारी जर म्हटला तर मटन, चिकन, मासे आणि अंडे आणि दही, याच्यामध्ये विशेषतः विटॅमिन बी टू असतं. जर विटॅमिन बी टू जर आपल्या आहारात कमी पडलं किंवा याची डेफिशियन्सी झाली तर डोळ्यांमध्ये जळजळ, नजर कमी होणे, ओठांमध्ये जळजळ, जिभेला फोडा येणे, कानाच्या मागच्या बाजूस सतत खाज येणे हे विटॅमिन बी टू कमी असल्याचे लक्षण आहे. त्याच्यानंतरचे जे विटॅमिन येतात ते आहे विटॅमिन बी थ्री. विटॅमिन बी थ्री हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर हृदयाचं कार्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर विटॅमिन बी थ्री तुमच्या आहारामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. जर विटॅमिन बी थ्री जर आपल्या आहारात जर नसेल तर आपण ज्याला पाल्पिटेशन असं म्हणतो, पाल्पिटेशन म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्याच हृदयाचे ठोके ऐकू येतात, त्याच त्याला धडधड ऐकू येतात, त्याला आपण पाल्पिटेशन असे म्हणतो. सतत उलट्या येणे, खाज येणे, पोटाच्या खालच्या बाजूमध्ये दुखणे, चक्कर येणे यांसारखे आजार विटॅमिन बी थ्रीच्या डेफिशियन्सीमुळे किंवा विटॅमिन बी थ्री कमी असेल तर असे आजार होऊ शकतात. आता विटॅमिन बी थ्री कशामध्ये आहे? भुईमुग, सूर्यफुलाच्या बिया, वाटाणे, बीन्स, सिमला मिरची आणि मांसाहारी जर म्हटलं तर चिकन, मटण आणि मासे, याच्यामधनं विटॅमिन बी थ्री हे मिळतं. नंतरचे विटॅमिन आपण बघतोय ते आहे विटॅमिन बी सिक्स. हे बी सिक्स जे आहे हे जसं बी वन टू बी टू आहे हे जसं आपण बघितलं की संक्रामक आजारापासून दूर ठेवण्यासाठी विशेषतः उपयोग होतो, पण विटॅमिन बी सिक्सचा जो उपयोग आहे तो हा रक्तवाहिन्यांचं कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विटॅमिन बी सिक्सचा उपयोग होतो. ज्यांना अॅनिमिनिया आहे म्हणजे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, रक्ताचं प्रमाण कमी आहे, रक्तासंबंधीचे कुठले जे आजार आहेत त्यांनी विशेषतः विटॅमिन बी सिक्सचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय डोळ्यांचं आरोग्य देखील विटॅमिन बी सिक्समुळे चांगलं राखलं जातं. जर विटॅमिन बी सिक्स जर कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये काय लक्षणं दिसू शकतात? तर ओठ फुटणं, जिभेला सूज येणं, रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, हातपाय सतत दुखणे हे विटॅमिन बी सिक्स डेफिशियन्सीचे लक्षणं आहेत. हे याचे पण स्रोत सेमच आहे किंवा ह्याच्यामधूनच हे मिळतं, जसं दूध, मासे, गाजर, वटाणे, केळी, अंडी आणि चिकन, ह्याच्यातून विशेषतः विटॅमिन बी सिक्स मिळतं. त्याच्यानंतरचे जे आहे विटॅमिन बी फाईव्ह. विटॅमिन बी फाईव्ह जे आहे हे जेव्हा हार्मोनमुळे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण होतो, विशेषतः वयामध्ये येणारे तरुण आणि तरुणी ह्यांच्यामध्ये प्रचंड हार्मोन्सची खालीवर झालेले असतात किंवा प्रचंड हार्मोन्स हे डेव्हलप होत असतात, अशामुळे प्रचंड स्ट्रेस येऊ शकतो किंवा प्रचंड चिडचिडेपणा होऊ शकतो ह्या काळामध्ये. शिवाय हार्टचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी विटॅमिन बी फाईव्ह घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 17 ते 21 वर्षातील सगळ्या तरुण तरुणींनी विटॅमिन बी फाईव्ह त्यांच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर विटॅमिन बी फाईव्ह जर आपल्या आहारात कमी असेल तर डोकं दुखणं, शांतपणे झोपणं येणं, पोट दुखणं, उलट्या होणं, भूक मंदावणं, भूक न लागणं, स्ट्रेस येणं, विनाकारण नैराश्य येणं यांसारखे आजार होऊ शकतात किंवा यांसारखी लक्षणं दिसू शकतात. हे कशामधून मिळतं? विटॅमिन बी फाईव्ह हे सूर्यफुलांच्या बिया, डाळ, सगळ्या प्रकारच्या डाळी, मांसाहार म्हटलं तर चिकन, मासे आणि अंडी, याशिवाय जसं मी म्हटलं सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि सगळ्या प्रकारच्या फळांमधनं विटॅमिन बी फाईव्ह हे मिळतं. नंतरचं जे विटॅमिन आहे ते विटॅमिन बी सेव्हन आहे. विटॅमिन बी सेव्हन जर आपल्या शरीरात कमी पडलं तर शरीरावरती पुरळ येणं, डाग येणं, वांग येणं यांसारखे प्रकार दिसू शकतात. आणि ह्याचं जर कमतरता जर झाली तर बोटाची नखं कमकुवत होणं, केस गळू लागणं, स्ट्रेस, डिप्रेशन वाढणं, रक्त कमी होणं किंवा अशक्तपणा येणं हे बी सेव्हन डेफिशियन्सीची लक्षणं आहे. हे कशामधनं मिळतं? तर बदाम, पालक, भुईमुग, केळी आणि मासे आणि सगळे प्रकारचे मटण आणि चिकन ह्याच्यामधनं विटॅमिन बी सेव्हन मिळतं. आता सगळ्यात महत्वाचं, जनरली कोणी पण डॉक्टरकडे गेलं की सगळ्यात महत्वाचा सल्ला जो दिला जातो की विटॅमिन बी ट्वेल्व चेक करा, किंवा बी ट्वेल्व सगळ्यांनाच माहिती आहे की हिमोग्लोबिन कमी असलं, रक्त कमी असलं की बी ट्वेल्व ची इंजेक्शन घ्या, बी ट्वेल्व च्या गोळ्या चालू करा. सगळीकडे प्रचलित असं विटॅमिन बी ट्वेल्व कमी म्हणून काही जरी झालं की बी ट्वेल्व कमी आहे असं सांगितलं जातं, पण बी ट्वेल्व जर कमी झालं ऍक्च्युअलमध्ये शरीरामध्ये तर काय होतं? तर सगळ्यात पहिल्यांदा शरीरामध्ये थकवा जाणवतो, शरीरामध्ये ऊर्जा कमी आहे, कशा काही करण्यासाठी उत्साह राहत नाही, हे विटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. अशा व्यक्तीला भूक कमी लागते, वजन कमी होते, शरीरामध्ये अशक्तपणा येतो. तर आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व कशामधून मिळणार आहे? तर सगळे प्रकारचे जसं मी म्हटलं पालेभाज्या, दूध, दही, अंडी, मासे आणि चिकन हे झालं व्हिटॅमिनच्या बाबतीत. जसं नंतर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी हे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, कोरोनाच्या काळामध्ये व्हिटॅमिन सीचं नाव बरंचसं गाजलेलं आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, श्वसनासंबंधीचा कुठलाही आजार जर होऊ द्यायचा नसेल, तर व्हिटॅमिन सी हे तुमच्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिटॅमिन सी मुळे जखमा लवकर भरून निघतात, त्वचा देखील तुमची तुकतुकीत राहण्यास मदत होते, विविध आजारांपासून तुमचं संरक्षण होतं, हाडे मजबूत होतात. आणि व्हिटॅमिन सी जर आपल्या शरीरात नसेल तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचेवरती जसं मी म्हटलं पुरळ येणं, डाग येणं, खाज येणं, शरीरात रक्त कमी होणं, विविध आजारांना बळी पडणं, आणि विशेषतः अतिप्रमाणात जर व्हिटॅमिन सी कमी पडला तर स्कर्वी म्हणजे त्वचेवरची अशी खवल्या खवल्या निघणं आणि त्यातून रक्तस्राव होणं असे आजार होतात. तर हे आपल्याला कशामधून मिळणार आहे व्हिटॅमिन सी? संत्री, पपई, स्ट्रॉबेरी, टमाटे, आवळा, लिंबू, केळी, म्हणजे जो जे फळ आंबट आहे त्या फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी हे मिळणार आहे. आता त्याच्यानंतरचं जे व्हिटॅमिन येतं व्हिटॅमिन डी, तर व्हिटॅमिन डी हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपले हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डीचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी जर तुमच्या शरीरात व्यवस्थित असेल तर कॅन्सर पासून सुद्धा देखील तुमचं संरक्षण होऊ शकतं. जसं सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्याच्या प्रकाशामधून आपण व्हिटॅमिन डी आपल्याला मिळू शकतं आणि हे जर कमी झालं व्हिटॅमिन डी तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड प्रेशर वाढू शकतं, रक्तदाब वाढू शकतं, सांधे आणि हाडेदुखीचा आजार होऊ शकतो, शरीरामध्ये थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. याशिवाय हे कशामधून मिळणार आहे तर बदाम, संत्री, अंडी, मासे, दूध आणि दही. त्याच्यानंतरचं व्हिटॅमिन ई, सगळ्यात शेवटचं जे व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन ई आहे. तर व्हिटॅमिन ई जे आहे हे एक तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढलेली असेल आणि त्याच्यामध्ये रक्तप्रवाह जर कमी होत असेल तर व्हिटॅमिन हे त्यांचं कार्य सुरळीत करण्याचं काम हे व्हिटॅमिन ई मुळे होतं. याशिवाय तुमची इम्युनिटी पॉवर, ज्याला रोगप्रतिकार शक्ती म्हणतोय, व्हिटॅमिन ई मुळे होते. विशेषतः त्वचा पण व्यवस्थित पाहिजे असेल, तुकतुकीत हवी असेल, नितळ हवी असेल तर व्हिटॅमिन ईचा उपयोग बरेचसे डॉक्टर लोक करतात. व्हिटॅमिन ई जर कमी पडलं

व्हिटॅमिन के जर आपल्या शरीरामध्ये कमी पडला तर नाकातून किंवा विनाकारण रक्तस्रावण हा प्रकार होतो. विशेषतः गर्भवती महिला प्रसूतीच्या काळामध्ये यांना प्रचंड रक्तस्रावणाची शक्यता असते. व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे आपली हाडं कमकुवत होण्याची शक्यता असते. आणि व्हिटॅमिन के हे कशातून मिळणार आहे तर अंडी, केळी, मुळा आणि लाल मिरची. आता सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतरचं व्हिटॅमिन नंतर येतात प्रोटीन. आपल्या आहारामध्ये प्रोटीन असणं का गरजेचं आहे? आता आपण व्हिटॅमिनचं बघितलं की जे अतिशय नगण्य प्रमाणात म्हणजे अतिशय अल्पशा प्रमाणात निघतात पण ते आपल्या शरीरात किती महत्वाचं कार्य करतात ते आता आपण बघितलं. त्याच्या नंतरचं जे न्यूट्रिशन येतं ते आहे प्रोटीन. प्रोटीन जे आहे हे आपल्या शरीराला म्हणजे जर आपलं शरीर असं धष्टपुष्ट पाहिजे, पहिलवाण्यासारखं पाहिजे, स्त्रियांना अगदी फिगर पाहिजे तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं वार्धक्य हे लांब ठेवायचं असेल, तुमची नख केस अगदी नितळ व्यवस्थित ठेवायचं असेल तर प्रोटीन हे तुमच्या आहारात असणं खूप गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो मसल्स मास किंवा मसल्सचं जे खाद्य आहे हे प्रोटीन आहे. तर तुमच्या मसल्स व्यवस्थित पाहिजे, रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित पाहिजे आणि अगदी तुम्हाला सुडोल असा बांधा पाहिजे तर तुमच्या आहारात प्रोटीन असणं अत्यंत गरजेचं आहे. तर प्रोटीन कशामधनं मिळणार आहे तर मासे, अंडी, दूध, मांस, भुईमुग, सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारचे कडधान्य ह्याच्यामधनं आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. समजा प्रोटीन जर शरीरामध्ये कमी पडलं तर काय होणार आहे? तर प्रोटीन जर कमी पडलं तर शरीराचा विकास किंवा ज्याला आपण ग्रोथ म्हणतो योग्य प्रमाणात किंवा वाढ योग्य प्रमाणात होत नाही. त्याच्यानंतर रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि प्रचंडपणे थकवा जाणवणं किंवा लवकर थकवा जाणवणं हे प्रोटीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत. त्याच्यानंतरचे जे मिनरल्स ज्याला आपण खनिज असं म्हणतो ही पण अतिशय अल्प प्रमाणात गरजेचे म्हणजे अल्प प्रमाणात आपल्या शरीराला पाहिजे असतात पण ते अत्यंत असे गरजेचे असतात. तरी कुठली खनिजे आहेत? सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, बोरॉन, आयोडीन, कॉपर, फॉस्फरस, क्रोमियम आणि सिलिकॉन. थोडक्यात ही अगदी म्हणजे छोट्याशा प्रमाणात जसं सोडियम आहे आपल्याला मिठामधनं मिळत आहे, पोटॅशियम जे आहे नारळाचं पाणी आणि पालकमधनं मिळत आहे, मॅग्नेशियम जे आहे सगळ्या हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळत आहे, आयर्न पण पालेभाज्यांमधनं मिळत आहे. पण हे सगळं जर आपल्या शरीरात जर कमी पडलं किंवा कमी जास्त जर झालं तर ह्याच्यामुळे आपली धाडं, दात, त्वचा, केस ह्यांच्यावरती यांचा परिणाम दिसतो आणि याच्यामुळे सांधे दुखीचा, मान दुखी, कंबर दुखी ह्याचा त्रास होऊ शकतो. अंगावरती सूज येणं, ती पटकन कमी न होणं यांमुळे हा त्रास होऊ शकतो. प्रचंड थकवा जाणवणं, अशक्तपणा जाणवणं, केस गळती होणं, विनाकारण केस गळती होणं हे देखील मिनरल्स कमी असल्याची लक्षणं आहेत. त्याच्यानंतरचं जे पोषक तत्व आहे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके आपण ज्याला म्हणतो, असं नाहीये की फक्तच प्रोटीन खाल्लं, फक्त व्हिटॅमिन सी युक्त आहार घेतला, फक्त हिरव्या पालेभाज्या घेतल्या म्हणजेच आपलं जेवण झालं. नाही, तर आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदकांना पण तेवढंच महत्व आहे. तर कर्बोदके आपल्याला कर्बोदके कशातून मिळणार आहे तर शुगर किंवा सेल्युलोज किंवा ज्याच्यामध्ये साखर आहे किंवा ज्याच्यामध्ये सेल्युलोज आहे अशामधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. हे जे कार्बोहायड्रेट्स जे आहेत हे शरीराला ऊर्जा म्हणजे आत्ताचे जे आपण सगळं बघितलं होतं ते आता कसं होतं, हृदयाची काळजी, केसांची काळजी, नखांची काळजी, हाडांची काळजी, पण आपला जो मेंदू आहे मेंदूचं जे मेन खाद्य आहे ते आहे कर्बोदके. जर आपला जो मेंदू आहे याला 80% कर्बोदके लागतात तर व्यवस्थित मेंदू म्हणजे तुम्हाला तुमच्या हालचाली योग्य प्रमाणात ठेवायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित गोष्टींवरती फोकस करायचा आहे आणि कामामध्ये जे एकदम एकाग्रतापणा जर हवी असेल तर तुम्हाला कर्बोदकांचं सेवन करणं हे देखील तेवढंच महत्वाचं ठरतं. तर ह्यांचं जे काम आहे शरीरामध्ये ऊर्जा आणि अशक्तपणाने दुर्बलता लांब ठेवणं. जर हे कमी पडलं तर काय होणार आहे तर पोटदुखीचा त्रास होणार आहे, अपचनाची समस्या निर्माण होणार आहे, लठ्ठपणा अति झाला तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डायबिटीज यांसारखे आजार होऊ शकतात. आता हे झालं पोषक तत्वाच्या बाबतीत, पण तेवढंच आपल्या शरीराला गरज आहे पाणी. 70% आपलं शरीर हे पाण्यापासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी हे खूप महत्वाचा घटक आहे. जर पाणी तुम्ही जास्त प्याला तर भूक कमी लागेल, पाणी जर कमी प्याला तर अंगावरती सूज येणं, सतत झोप येणं, थकवा येणं, त्वचेवरती पुरळ येणं, खाज येणं यांसारखे आजार होतात. याशिवाय पाणी जे आहे हे शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर फेकतं, बाहेर टाकण्याचं काम करतं. किडनीचं काम सुरळीत ठेवण्याचं काम हे पाण्याचंच आहे, त्याच्यामुळे पाणी योग्य प्रमाणे पिणे आणि आपल्या रोजच्या जीवनात पाणी व्यवस्थित म्हणजे कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी पिणे हे अत्यंत असे गरजेचं आहे. तर हे झालं पोषक तत्वांच्या बाबतीत. तर आता ही पोषक तत्वे जर तुम्ही जर बघितला तर ही रोज आपल्या आहारामध्ये असतातच, पण माझं असं म्हणणं आहे की ही जी पोषक तत्वे आहे साधारणतः सकाळच्या वेळी तुम्ही तुमचा आहार हा प्रोटीन युक्त किंवा संपूर्ण हे पदार्थ तुमच्या आहारात सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये येतील असे ठेवा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एखादं फ्रूट खाणं किंवा जेवणामध्ये फ्रूट ठेवणं किंवा फ्रूट सॅलड ज्याच्यामध्ये साखर नाही घातलेली असं फ्रूट सॅलड ठेवणं, त्याच्यानंतर एखादं जसं म्हणतो आपण पोहे आहे, उपमा आहे, असे जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे मिनरल्स आहेत आणि ज्याच्यामध्ये सगळे प्रकारचे जीवनसत्व देखील आहेत असा आहार तुमच्या आहारात ठेवा. शक्यतोपर्यंत बाहेरचं खाणं टाळा, कारण बाहेरच्या खाण्यामध्येही डबल फ्राईड असतात, त्याच्यातली पोषक तत्वे ही कारण पोषक तत्वे अशी असतात की तुम्ही एकदा जरी पाण्यात धुतली की ती कमी होतात, तुम्ही त्यांना शिजवता ते आणखीन कमी होतात, पण जेव्हा तुम्ही बाहेरचं जे अन्न खाता त्याच्या

0: ती प्रोसेस झालेली असते, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा. जे बऱ्याच वेळा जे प्रोसेस फूड असतं त्याच्यामधला त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप कमी झालेली असते. त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत बाहेरच्या आहारावरती नियंत्रण ठेवा, जमेल तितका घरचा आहार खावा. घरचा आहार, विशेषतः भारतीय आहार जो आपला आहे, हा पूर्णपणे पोषक तत्वांनी भरलेला आहे, हा आहार तुमच्या आहारात ठेवा. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर असं आहाराचं सेवन ठेवला तर नक्कीच तुमची प्रतिकार शक्ती नक्कीच चांगली राहील, तुमची त्वचा चांगली राहील, वार्धक्यापासून दूर राहतील आणि बहुतेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेळोधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. आजच्या राष्ट्रीय पोषण महिना विशेष कार्यक्रमाच्या आजच्या या भागात आपण पौष्टिक आहार ही केवळ गरज नाही तर निरोगी भविष्याची गुंतवणूक आहे. आपल्या ताटात विविध रंगांची फळे, भाज्या, डाळी, कडधान्य आणि योग्य प्रमाणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करू. योग्य पोषण, उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवन याचा संकल्प करूया. तर हा विशेष कार्यक्रम आपण ऐकला आणि आपल्यासोबत होत्या डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहे. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही ट्यून इन रहा KL वेणुधोनी 90.4 FM वरती.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.